0: People poured out on the streets, and the government's response made things worse.
1: And it was becoming a citizen-first democracy. Rajiv Goswami in flames, and I think that, again, encapsulated the Mandel agitation.
2: आप ये बिल को लाना चाहते हैं हमारा जन लोकपाल बिल तो पार्लियामेंट में इस बल के बिल के बारे में चर्चा शुरू कर दो.
1: There was a huge outpouring of anger against women's security.
3: कौन है? बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. बेचारों. ब